तेरा नाम है आधारा, रहा करीमा रहीमा अल्लाह तू गनी, हाजरा हजूर दर पेश तू मनी, दरियाओ तू बहंद तू बिस्मिल्लाह।

गुरमत मेले भगत दृढ़ाए, खष्टी खट दर्शन प्रभ साजे, अनहद शब्द निराला वाजे, जे प्रभ पावे ता महल बुलावे, सबदे पेड़े तो पट पावे, कर कर वेख खपे जल जावे, साचे साचे साथ समावे, सप्तमी सप्त संतोख शरीर, सात समुंद परे निर्मल।

पास, संत हमारी निर्मल रास, संत हमारा राख्या पर्दा, संत प्रसाद मोहे कबू न करदा, संते संग दिया कृपाल, संत सहाय पै दयाल, सुरत मत बुद्ध परदास, गैर

तेरे काज ना गृह राजमाल, तेरे काज ना भुखे जंजाल, इष्ट मीत जान सब चले, हर हर नाम संग तेरे चले, राम नाम गुण दायले मीता, हर सिमरत तेरी लाज रहे,

पाणे जोन को आई है, पाणे बख्श करे, पाणे दुख सुख भोगी है, पाणे कर्म करे, पाणे मिट्टी साज के, पाणे जोत करे, पाणे भोग भुगाएंदा, पाणे मने करे, पाणे नरक सुरक अवतार।

दुला रहे हो, हस्त पाव चरे खिन पीतर, अग्न संग ले जा रहे हो, मुड़े ते मन ते राम बिसारे हो।

गुर प्रसादी किते दे वड्याई, नामो नाम ते आएंदा, गुर सेवे जे वड़ होर लाहा नाही, नाम मन वसे नामो सालाही, नामो नाम सदा सुखदाता, नामो लाहा पाएंदा, बिन नामे सब दुख संसारा, बहु कर्म कमावे वदे विकारा, नाम न सेवे